नमस्ते अच्युतांके च राम नारायण कृष्णदा वासुदेव हरे श्रीधरम माधवम गोपिका वल्लभ जानकी नायकम श्रीरामचा